नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परम तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दर्शं नमो सर्व कृसं नमो सर्व रंगे तरपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीज अखिज अपिज समस्तं प्रसिज कृपालं स्वरूपे को कर्म।

नमो सूर्य सूर्य नमो चंद्र चंद्र नमो राज राजे नमो इंद्र इंद्र नमो अंधकार नमो तेज तेजे नमो बृंद बृंदे नमो बीज बीजे नमो राज संग ताम संग सात